0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: Let's play the game with me. It's me, RJ Adnan. You are listening to MGM 90.8 FM. आणि यावेळेस ना तर आपण एक गेम खेळत असतो ज्यात मी तुम्हाला प्रश्न नाही तर एक म्हण ऐकविणार आहे आणि तुम्ही त्याचा अर्थ काय ते मला सांगा. तर जे सर्वात आधी उत्तर देणार त्याला एक गिफ्ट मिळणार आहे. तर आजची म्हण अशी आहे की आधी पोटोबा मग विठोबा. याचा अर्थ काय? तर आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ काय हे मला तुम्ही कळवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर 9359320080. जे लवकरात लवकर उत्तर सांगणार त्यांना गिफ्ट मिळणार.
1: Only on MGM 90.8 FM.

0: வெல்கம் பேக். யூ ஆர் லிஸ்னிங் MGM 90.8 FM. आणि आपण शोच्या स्टार्टिंगला एक गेम खेळत असतो, तर यात मी तुम्हाला एक म्हण ऐकली होती आणि तुम्ही त्याचं मला उत्तर सांगणार होता. तर आजची म्हण अशी होती की आधी पोटोबा मग विठोबा. या म्हणीचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा होतो की आधी स्वतःच्या पोटाची म्हणजे जेवणाची सोय पाहावी, मग देवधर्म किंवा इतर कामे करावीत, असं या म्हणीचा अर्थ होतो. म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा. तर एकदम करेक्ट आणि सर्वात आधी उत्तर दिलेलं आहे संदेश माने यांनी. कॉंग्रॅच्युलेशन संदेश जी, तुम्ही आजचे विनर बनला आहात, तुम्हाला आमच्याकडून एक स्पेशल गिफ्ट मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे गिफ्ट जिंकू शकता, फक्त म्हणीचा अर्थ सांगा आणि गिफ्ट जिंका. Stay tuned.
1: Only on MGM 90.8 FM.

हेलो नमस्कार गुड इव्हनिंग, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू झालाय आपला। मित्रांनो, आपण बायोडायव्हर्सिटी हा शब्द खूप वेळा ऐकलाय, म्हणजे झाडं, प्राणी, पक्षी, समुद्रातलं जीवन वगैरे। पण आपल्या पृथ्वीची एक वेगळी जिओडायव्हर्सिटी सुद्धा असते। आता हा शब्द जरा भारी वाटतो ना, पण कॉन्सेप्ट एकदम सोपी आहे। आपल्या आजूबाजूला दिसणारे डोंगर, दगड, माती, वाळू, गुहा, नदीचे पात्र, वेगवेगळे भू आकार, या सगळ्यांची जी विविधता आहे त्याला ब्रॉडली जिओडायव्हर्सिटी म्हणता येईल। आणि मजा म्हणजे आपण याकडे फारसं लक्ष देत नाही। आपण डोंगर पाहतो आणि म्हणतो काय व्ह्यू आहे भाई, पण तो डोंगर कसा तयार झाला, त्याचं कंपोजिशन काय असेल, त्याच्या आसपासची माती अशीच काय आहे, यामागे हजारो लाखो वर्षांचा जिओलॉजिकल इतिहास असतो। आपल्या मराठवाडा सुद्धा वेगवेगळे रॉक फॉर्मेशन, काळी माती, डोंगर रांगा, नदी नाल्यांची रचना, हे सगळं आपल्या प्रदेशाची वेगळी ओळख बनवतं। म्हणूनच आज इंटरनॅशनल जिओडायव्हर्सिटी डे निमित्त एकदा आपल्या आसपासच्या जमिनीकडे बघा, फक्त जमीन म्हणून नाही तर एक खूप जुन्या स्टोरीचा भाग म्हणून, कारण आपण ज्या पृथ्वीवर उभे राहतो तिचीही एक हिस्ट्री आहे। मी आहे आरजे भूषण, शो सुरू झाला आहे आपला। ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है।

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, कधी कधी एखादी व्यक्ती चालताना थोडी वेगळी दिसते, बोलताना त्या व्यक्तीला थोडा जास्त वेळ लागतो, किंवा एखादं काम करण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि अशा वेळी आपल्या मनात पहिला विचार काय येतो की याला काही मदत हवी आहे का? पण प्रत्येक वेळी मदत हवीच असते असं नाही, कधी कधी फक्त संधी आणि थोडा वेळ हवा असतो. मित्रांनो, आज आहे वर्ल्ड सेरेब्रल प्लासी डे. सेरेब्रल प्लासी ही एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे ज्याचा परिणाम मूवमेंट, मसल कंट्रोल, बॅलेन्स किंवा कोऑर्डिनेशनवर होऊ शकतो. पण इथे महत्त्वाची गोष्ट कंडिशनपेक्षा मोठी आहे, व्यक्तीला आपण कसं पाहतो. एखाद्याला सतत अरे बिचारा म्हणून पाहण्यापेक्षा हा माणूस काय करू शकतो हा प्रश्न विचारला तर पिक्चर पूर्ण बदलतं. शाळा असो, कॉलेज असो, ऑफिस असो किंवा सार्वजनिक ठिकाण, ॲक्सेसिबिलिटी आणि इन्क्लुझिव्ह वातावरण असेल तर अनेक अडथळे कमी होतात. म्हणूनच आजचा दिवस फक्त अवेअरनेसचा नाही तर आपल्या ॲटिट्यूडकडे पाहण्याचा दिवसही आहे. मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, तुम्ही एका खोलीमध्ये बसलेले असता, अचानक काहीतरी आठवतं, तुम्ही उठता, दुसऱ्या खोलीत जाता आणि तिथे पोहोचल्यावर अरे मी इथे आलो कशासाठी होतो. आता परत खोलीत जाता आणि अचानक आठवतं, अरे मला तर हे घ्यायचं होतं. असं तुमच्यासोबत होत असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. याचा अर्थ तुमची मेमरी खराब झाली असा बिलकुल होत नाही. आपला मेंदू कॉन्टेक्स्टवर खूप काम करतो. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी असताना आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, आपण करत असलेलं काम आणि त्या क्षणी मनात असलेला विचार हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. आणि अचानक आपण एन्व्हायरमेंट बदललं की छोटासा विचार काही क्षणासाठी बॅकग्राऊंडला जातो. त्यात आपल्याकडे आजकाल वेगळाच प्रॉब्लेम आहे. आपण एकाच वेळी 5 गोष्टी करतो. हातात फोन, कानात इयरबड्स, डोक्यात उद्याचं काम आणि नेमकं काय काम करायला उठलो होतो हे चौथ्या क्रमांकावर. म्हणून पुढच्या वेळी असं जर झालं तर स्वतःलाच माझं काय होतंय असं म्हणण्यापेक्षा एकदा शांत व्हा, 2 सेकंद थांबा आणि विचार करा. कारण तुमचा ब्रेन खराब झालेला नसतो, त्याने फक्त थोड्या वेळासाठी दुसरा टॅब उघडलेला असतो. मित्रांनो, मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला मित्रांनो आपल्याला दिवसात काही कामं अशी असतात जी फार मोठी नसतात पण आपण ती पुढे ढकलत राहतो उद्या करतो नंतर करतो वेळ मिळाले की करतो आणि मग अचानक तेच छोटस काम मोठं वाटायला लागतं यासाठी ना एक छोटासा एक्सपेरिमेंट करून बघा रात्री झोपायच्या आधी उद्याची फक्त 3 महत्वाची कामं लिहून ठेवा फक्त 3 10 20 30 नाही फॉर एक्झाम्पल सकाळी एका व्यक्तीला फोन करायचा आहे एखादा डॉक्युमेंट घेऊन जायचंय आणि संध्याकाळी अर्धा तास एक्सरसाइज करायची आहे आता सकाळी उठल्यावर सगळं डोकं ठेवण्याची गरज नाही तुमच्यासमोर 3 गोष्टी क्लिअर आहेत याचा फायदा फक्त प्रोडक्टिव्हिटीमध्ये होत नाही तर मानसिक गोंधळसुद्धा थोडा कमी होतो आणि अजून एक गंमत काम पूर्ण झाल्यावर त्याच्यावर छोटासा टीक मारण्याची जी फिलिंग असते ना ती काही वेगळीच असते आपल्याला वाटतं प्रोडक्टिव्हिटी म्हणजे दिवसभर बिझी राहणं पण खरं तर बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून आज रात्री एक्सपेरिमेंट करा उद्याच्या फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टी लिहा आणि सकाळी दिवस त्यापासून सुरू करून बघा मित्रांनो मी आहे आर जे भूषण शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, पाणी वाचवण्याबाबत महापालिकेने आता कडक पाऊल उचलायची तयारी केली आहे. शहरात सध्या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असा प्रशासनाचा आग्रह आहे. आणि विशेष म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर पाणी वाया घालवताना आढळल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या वेळी 5,000, दुसऱ्या वेळी 10,000 आणि तिसऱ्यांदा 25,000 दंड, क्रिमिनल केस करण्याची सुद्धा तरतूद सांगण्यात आली आहे. आणि आता यात फक्त मोठ्या गोष्टींचा प्रश्न नाहीये. घरात नळ सुरू ठेवून पाणी वाहत राहणं, गळणारा नळ किंवा पाईपलाईन वेळेवर रिपेअर न करणं, रस्त्यावर गाड्या किंवा इतर गोष्टी धुताना मोठ्या प्रमाणात पाणी वापरणं, या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचाही परिणाम होतो. आणि खरं सांगायचं तर पाणी वाचवायसाठी दंडाची भीती असायला हवी असं नाहीये. आपल्या घरातला एक नळ व्यवस्थित बंद करणं, लीकेज लगेच दुरुस्त करणं, एवढं आपण सहज करू शकतो. कारण पाणी वाचवणं म्हणजे फक्त आजचा खर्च कमी करणं नाही तर उद्याची गरज जपणं सुद्धा आहे. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, दृश्यम 3 द कन्क्लुजन नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालाय आणि रिलीज झाल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसातच या मूवीने वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसमध्ये 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय. दृश्यम फ्रँचायझीची खासियत अशी आहे की इथे ॲक्शनपेक्षा जास्त खेळ असतो तो माइंड गेमचा. पहिल्या पार्टमध्ये विजय साळगावकरने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी केलेली प्लॅनिंग, त्यानंतर दुसऱ्या भागात पोलीस तपास आणि जुन्या गोष्टींचे धागे, आणि आता तिसऱ्या भागात या सगळ्या स्टोरीचं कन्क्लुजन दाखवलं जात आहे. मूवीने वर्ल्ड वाईड 300 कोटींचा आकडा 4 दिवसातच पार केला आहे, पण पहिल्या सोमवारच्या कमाईत मोठी घट सुद्धा दिसली आहे. तरी सुद्धा सुरुवातीचा बिझनेस पाहता फ्रँचायझीला मिळणारा ऑडियन्स रिस्पॉन्स हाच चांगला आहे. आणि दृश्यम 3 बद्दल अजून जास्त काही सांगू शकत नाही, कारण की मी अजून मूवी पाहिलेला नाही आहे, कारण मी वेट करतोय की माझं कोण तिकीट काढतं. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला. ऑन एमजीएम रेडियो 90.8 एफएम साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आपला. मित्रांनो, तुमची अशी कोणती छोटी सवय जी तुमचा रोजचा दिवस थोडा सोपा करते? कुणी सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी पाणी पित असेल, कुणी रात्रीच दुसऱ्या दिवसाचे कपडे काढून ठेवत असेल, कुणी रोज खर्चाची छोटी नोंद करत असेल, कुणी कामाची लिस्ट बनवत असेल, आणि काही लोक तर घरातून बाहेर पडल्यावर 4-5 पाऊल चालून पुन्हा घरात येऊन गॅस बंद केला ना हे चेक करतात. कारण प्रत्येकाकडे स्वतःचा एक छोटासा लाईफ हॅक असतो. कदाचित तुम्हाला अगदी नॉर्मल वाटणारी एखादी छोटी सवय दुसऱ्या कोणासाठी खूप युजफुल ठरू शकते. म्हणून आज मला तुमच्याकडून ऐकायचं आहे माझी एक छोटी उपयोगी सवय. तुम्ही मला मेसेज करून सांगायचं आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता 9359320080 या व्हॉट्सअप नंबरला, किंवा मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता. इंस्टाग्राम ID आहे rj_bhushan.pawar. मी आहे RJ भूषण. ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू होता आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डीएम सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा आयडी आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त डीएमच करू नका तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमजीएम रेडिओ 90.8 एफएम.